0: जय जय गमरी सिंह महाराज की
1: जय।
0: जय जय गमरी सिंह महाराज की
1: जय।
0: जय जय गमरी सिंह महाराज की
1: जय।
2: दरबार श्री तिनवीरेबा पार्थ मंत्री पुनमक इपुदगे योआ मखा तामिन सिदो
3: सनायाथंग सकाब्दलि सिंह मचात्रे निफुग तरेत छजीबुगे कुनग मंगानी पानबदा ब्रिटिश लार्मी गलोइनना पंचयुक्त चिंगले नोंद्रेन खोंबा मकलंग तारक इदो लानफमदा समछोक निंथौ चौरी खाम कालेनपा अमसु अवा कुनग हुमदोय बंदी ओइन फाउई असी फाउदंग थगन जरेदो ननाइना
2: नुमाइरे दैपु श्री गोविंदगी की पादगी मणिपुरी मा निंखा तमनेदो वामिन रखपा पात्र मंत्री पुनमक मतिक्सावा मनाम थुम्पी गदवा यामन वालिदो इपु इपु सुंग सीदगी मेंजोर फम थिंतोक लबने
3: श्री जुट की कृपानी पांग्रबन नाई आगी दिहेदा थवाई मंगान लेरी मखई श्री जुट अमदी मात्री भूमिगी थगल तोग जगे ननाईना
2: आई वखंद दीना उक्तोन
4: यांबुंग
2: अथो वैसानु पा हिरा चंद्रदा अचो वो फम थोल अमतंग दी पिनिंगे दो शगोल हंजबा हापी रशिरा
3: यांबुंग आई गा ननाई न पुन करीगु मुवारम अमतंग हंग चगे दो
2: तक पी शिदो इपु
3: यो लबदा नाक पी गनी आई गा चही मतम कुईना लेपाक निंथो वायल थाउदागी अकुपलालूंग उजरक पदेगी हाजबनी दो लैखिदबा निंथेम लाबन चंद्रगी मजाइबु हेरा चंद्रबु अचौब फमथोन नाहेंदुना छना कोनुंग थंब तारबदी हुइनाउ मचाबु चालगा लैतो लेगी हाइबदु तारक कदरा खंजै दो
2: करी मरंगनी नाइपु
3: ननाइ नपुना पंडित लोय संग चही कुल हेन लैजरक पदगी खंजे बनी दो तुंगद करीगुंब खरा थोलगदरा हाइना मामजोंग न उजै ताक्ष बनी दो
2: सुमे इपुगी पुनिंदा करी खनबीरेबा तकपी सिदो इपु
3: मथंग सिना हंग चगे आइगा चही कुनगी ममांगा नया मुंगलेबन चंद्र निंथेम कांग जई बुंगा हाट खबदा मपोक था यौजि मबा पारी हेरा चंद्रबु थांजम चनुगा लोइनना चिंगी खुंद थैखि बनी कनान थैखि बनो हाइबुदु महाराज दि खंगबीरम खिरोइदो ननाई नपु खंगजई नया मुंगे आचानब मनाई हावम नोंथोम बना मामा बचाबो चिंगी खुलतान थैखी बनी दो मधुगी तुंगदा नया मुंग चोर जितना फंबाल कारबदा हावम नोंथोम बचे मचा खेम सिंगा सुगनुद लोई थाकी मधुगी अरोन बमरम खंबी रबर महाराज
2: ऐदी खंदी रही पु मथंग सिन तकपी उदो
3: लवना चंद्रन पोलंबा हेरा चंद्रगी मामा तीन दब मयाब निंथेम फजाऊबु हायरी बहावम नोंथोमना निंथो शेंगे थौरांग लंबगिनी दो नोंथोमबा लवन चंद्रगी मिनी महाघौजिक सुहिंगलिने महाराज
2: हावम नोंथोमबा हौजिक फावो हिंगदिबा मखादि कमदो खरबा
3: नोंथोमबा नपुन मक्षिन मनी निंथेम हेरा चंद्रगी नाक ते लेप्तना हौजिक तकपी तंबीदुन लैदि दो हेरा चंद्रबु निंथो छेमलो हाइब गमदे इनिंथो हावम नोंथोमबा अराइब मी नतेने मारा
2: इपुगे वासी सोइदन सुंबताय सिंगित कोई पुलुक सिंगबा
3: महाराज आइदि छिरि झुटकि दमकते याई फन बखंज बनी दो यंगबी उदो हेरा चंद्र अचंब मी नते मैतै निंथो मचा पुनमक माइथी दुन मयांग चेना खबदा महात्तन मी खोंगना अवाबु ममई मको खंगंदन लागन मंगम कीबा निथेम चानी ने
2: जुमेपु महाकी मतिक मथोंगना गी हायर रगदी थागत निगाई नी दो
3: कुराल लोना दा हाई खबे हेरा चंद्र नी ममाई माई खुम उपा ताकु तेंगोल लेरी अवा तेंगोल कया दे खोंग उवा खुजु खुलाई कया सुलेरी ननाई नपुन तारे ने अचुंबनी इपु
2: ऐ हाग न हिरा चंद्रबु मनाम थुम पीगे हाइदुना नी थादुना कहन क्री करिगुंबा लाक पथोक लबदी महापु करम ना इकाय खुमना बतावगी ने पु
3: मतेक साबदी महापु कैशुम छंग थमदुना बंदी तौबा
2: बंदी तौबा ಮಧುಮಕ್ತಿ ಹಮ್ಮಲ್ಲೋದ್ರೆ ನೆಪ್ಪು ತೊಂಗಿ ಮಿರೋನ ಯಾಕ್ಪು ಕರಿ ಹಾಯ್ನ ಹೋಗದಗೆ ನೆಪ್ಪು
4: ಖಳದಂಗ್ ಥಗಟ್ ಪೀರಗ ಅದುಮ್ ಸಣ್ಣ ಫಾರೋಯ್ದ್ರನಿ ಇಪ್ಪು
3: ಮಧುಮಕ್ತಿ ಹಮ್ಮನ್ ಮವಾನಿದು ಹೇರಾ ಚಂದ್ರ ಮಹಾಕ್ ಲಾಕ್ಪತ್ತಾರಬಸು ಹವಂ ನೋಂಗ್ ಥೋಮ್ಮಲ್ವೈನ ರಕ್ಕನಿದು ಮರೌ ಚೌಕ್ರಬಂಬಿನಿ ಮಾವು ಇಕಾಯಿ ಖುಮ್ನ ಬಿರೋಯ್ದವನಿನೆ ಮಹಾರಾಜ್ ಅವಾ ತನ್ ಖಾಯ್ಬದ ಮಾಗಿ ಸು ಚೌರಬ ಚರುಕ್ನ ಈ ಹಾಯ್ನ ನಾಪಲ್ ತೊರಕ್ಪ ಥೋಗ್ಲಬದಿ ನಾಪಲ್ ಅದು ಎಲ್ಥೇಕ್ಕದಬನಿನೆ ಮಹಾರಾಜ್
5: ಮಹಾರಾಜ್ ನಿಂಗ್ಥೇಮ್ ಹಿರಾಸಂದ್ರ ಮಾಗಿ ಮೀ ಮಗಲೊಯ್ನನ ಥುಂಗ್ಲರೆ ಮಹಾರಾಜ್
2: ಮಕೋಯ ನೀವು ಸಂಘಲವು
5: ಹಾಗನಿ ಮಹಾರಾಜ್
6: ಮಹಾರಾಜ್ ನಸಾ ನಿಂಗ್ಥೇಮ್ ಹಿರಾಸಂದ್ರನ ಸನಾ ಕುಯಾ ಖಾದ ಕುರುಂ ಜರಿದೋಳ ನಿಂಗ್ಥೌ
2: ಕನಾನೋ ಅಹನ್ ನಹಾಗ್ನ ಮೈತೈ ಪಾಖಂ ನಹಾಗ್ನ ಕನಾನೋ
7: ಕರಂಬ ಮಖಲ್ಗೆ ಇಕಾಯಿ ಖುಮ್ನವನು ಸಿದಿ ಇಪ್ಪು ಮಫಮ್ಮ ಸಿಥಾದೋಕ್ತುನ ಚಾಸೆ
4: ಸನಾ ಮಾಂಗ್ರ ಥಗಲೋನ್ ಯಾವ್ದಬ ವಂಗಾಂ ಕಂಜಾವ್ ಹುನ್ಗನು ನಿಪ್ಪಾಮಚ್ಚ
6: ತಪ್ಥವಿ ಶಿದೋ ಮಹಾರಾಜ್ ನಿಂಗ್ ಥೇಮ್ ಹೇರಾ ಸಂದ್ರ ನಯಾ ಮುಂಗ್ ಅಹಲ್ ಲೋರೆನ್ ಖೊಂಬ ಲಾವೈನ ಚಂದ್ರಗಿ ಸನಾ ಇನಿ ಕಾವಿರವರ
2: ಇಹೇ ಐದಿ ಕದಾಯ್ದಗಿ ಖಂಗ್ಲುಗನಿ ಹೀರಾ ಚಂದ್ರ ನಹಾಕ್ಪು ಮೈತೈ ಪಾಖಂಗ್ ಅಮನಿ ಹಾಯ್ನ ಇಶಂ ಸಂನ ಖಲ್ಲುರೆದೊ ಯಾಮುಂಗಿ ಸನಾ ಈನಿ ಹಾಯ್ಬದಿ ನತು ಒಂದಿ ಕದಾಯ್ದಗಿ ಖಂಗ್ಲುಗನಿ ಇಶಾನ ಅವಾಲಾಂದ ಹೊನಕ್ಕಿಬಕ್ಕಯ ಇಪಾ ಪೇಲೆದೊ ಶನಾ ಪುಯಾದ ತುಂಕೊಯ್ನ ಲಹೌನವ ವಚುಂ ಸುಬ ಇಪು ಪಂದ್ಯತ್ನ ಸೈಥಾರೋಂ ಕುಂಬಾಬದ ಇಶಾಗಿ ಮಿಂಗ್ ಹಾಕಲ್ಲು
3: ಶನಾಯ ತಂಗ್ ಮಹಾರಾಜ್ ನಸಾ ಹೇರಾ ಚಂದ್ರನ ಲಿಂಗಿಬ ತೆಂಗೋಲ್ ಲೈಬಾಗ್ ನಿಂಗ್ ಥೌನ ಮಸಿಂಗ್ ಖಂಗ್ದಿದೊ ಸೋಗ್ನರಿಬ ಲಾನ್ವಂ ಹುರಾಲ್ ಲೋನಾಗಿ ಲಾಲೋಂಗ್ನಿ ಮರಂ ಅದುನ ತಾಕು ತೆಂಗೋಲ್ ಹಾಯ್ದ ಇರಗೆದೊ ಅದುಗ ನಸಾ ಹೇರಾ ಚಂದ್ರನ ತಾಕೂಗಿ ನಿಂಗ್ ಥೌ
7: ಐಗಿ ಮಿಂಗ್ ನಿಂಥರೋಲ್ ಪುಯಾದ ಈ ಖೆನೋ ನಿಂಥರೋಲ್ ಪುಯಾ ಹಾಯ್ಬಸೆ ನಿಂಥೌನ ಪಾಮದ ನುಹಾಯಿಸನವ ಓಯ್ದ ಪರೇಂ ಶೈಥಾವ ಶಿರೋಲ್ ತೌಬ ವಾಥೀನಿ
6: ಪರಮ ಶಿರೋನ ಮಹಾರಾಜ್ ದರ್ಬಾರ್ ಕರುಗ ನಸಾನಿ ಪಾಬು ಅಶುಮ್ನ ಹೆಕ್ ಇಕಾಯ್ವ ಪಿವಿಬದಿ
4: ಹೇರಾ ಚಂದ್ರ ಅವಾವ ಖೋನ್ ಥಾಗನು ಸನಾ ಮಾಂಗ್ದ ಕರಂಬ ವಂಗ ಗಾಂಗನಿ ಖಂದ್ರ ಅದುಗುಂಬ ರಾಜ್ ವಿದೋಹಿ ಓಯ್ಬ ವಂಗ ಮಫಂ ಅಸಿದ ಚಲದೆ
7: ದಾಕು ನಿಂಥೌದಿ ಖೋನ್ ವಾವನಿ ಸಿರೋನ ಥಲ್ಲವ ಲೈಶಿ ಲೈಖೋನ್ಬ ವಾಹೈದಿ ಹೈಜದೆ ಐಗಿದಮಕ್ತ ಪಂಡಿತ್ ಲೋಶಂಗ್ದ ವಸುಂ ಈಬಸಿಂಗ್ನ ವಾಹೈ ಪರೇಂ ಅಮತ್ತಸು ಇವಿಗನು ಸನಾ ಫಂಬಾಲ್ಗಿದಮಕ್ತ ಮಪ ಮಸ ಮಸಿನ್ ಮನೌ ಹಾಪ್ಪಂಗಂಬ ಮಮಾಲೆ ಪಾಪು ಅವಾರ ನೈರಬದ ಹುಂದೋಕ್ತುನ ಸಿಯನ್ಬಂಗಂಬ ಅದುಗುಮ ಸಾಗೈ ಅದುದ ಪೋಯಿ ಹೈಬೀಗನು ಐಗು
2: ಅಮಾನ ಸೀಜಿ ಮಸಿನ್ ಮೋ ಹೆಲ್ಕೆದ ಇಪ್ಪು ಮಹಾಪು ಬಂದಿ ಇತ್ತವು
8: ಮಹಾರಾಜ್
7: ಚಲ್ಸ್ಕಲಕನು